Bože, čuvaj ti naše golubove i sirotinju, jer bogati se

नमस्कार. 98.5 MHz FM 2 OOO या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आकाशवाणी सिडनीच्या आजच्या कार्यक्रमात मी प्राजक्ता अभ्यंकर आपलं स्वागत करते. आज आहे रविवार 11 ऑक्टोबर 2026. भारतीय पंचांगानुसार अश्विन शुद्ध प्रतिपदा. आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्राच्या आणि घटस्थापनेच्या सर्व श्रोत्यांना आणि त्यांच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक आहेत

0: आयुष्यभराचा भार
1: म्हणूनच आधी खात्री करा, घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर, मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
2: श्रोते हो, आजपासून राष्ट्रीय केअरर्स वीक सुरू होत आहे. त्यानिमित्त सौ स्वाती आणि संजय लेले यांनी आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय केअरर्स वीक 2026 रविवार 11 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत साजरा केला जात असून या वर्षाची मुख्य थीम केअर फॉर अ केअरर, मेकिंग केअरर्स व्हिजिबल, केअररची काळजी घेणे आणि त्यांना ओळख मिळवून देणे अशी आहे. महत्त्वाचे तपशील: दिनांक 11 ऑक्टोबर ते शनिवार 17 ऑक्टोबर 2026. हा आठवडा ऑस्ट्रेलियातील 30 लाखांपेक्षा जास्त अशा विनावेतन अनपेड केअरर्सचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो, जे आपल्या कुटुंबातील किंवा मित्रांमधील दिव्यांग, मानसिक आजार, जुनाट आजार असलेल्या व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्तींची काळजी घेत असतात. जरी संयुक्त राष्ट्र केअरर्स वीकचे थेट आयोजन करत नसले तरी ते अधिकृतपणे काळजीवाहू आणि देखभालीशी संबंधित स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करतात. संयुक्त राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय काळजी आणि सहाय्य दिन दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. जागतिक स्तरावर सवेतन आणि विनावेतन काळजीवाहू कामांचे सामाजिक आणि आर्थिक मूल्य ओळखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने अधिकृतपणे या दिवसाची घोषणा केली आहे. सर्व प्रायोजकांच्या आर्थिक सहाय्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. श्रोते हो, यानंतर आता कार्यक्रमात ऐकूयात नेहमीप्रमाणे पुण्याहून प्रसारित होणाऱ्या बातम्या आणि त्यानंतर एक चित्रपट गीत.

0: नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतात आणि महाराष्ट्रात आंदोलनांची तीव्रता वाढली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत विरोधी पक्षांचा असंतोष कायम. नरसंहार आणि लैंगिक हिंसाचाराविरोधातील आंतरराष्ट्रीय कायद्यांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय वंशाच्या कायदेतज्ज्ञ नवनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार, तर ज्येष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक सई परांजपे यांना यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर. भारतात आणि महाराष्ट्रात आंदोलनांची तीव्रता वाढली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसनं केलेल्या आंदोलनापाठोपाठ काँग्रेस जनता पार्टीनं शनिवारी नवी दिल्लीत आंदोलन पुकारलं. त्यानिमित्तानं सगळ्या दिल्लीत संचारबंदी लागल्याची स्थिती आहे. पुण्यात रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मुख्य मागणी आहे. आंदोलन सलग दुसऱ्या आठवड्यात सुरू असून राज ठाकरे, मनोज जरांगे, सुप्रिया सुळे असे अनेक जण आंदोलनस्थळी भेट देऊन जात आहेत. या आंदोलनामुळे पुणेकरांच्या अडचणीत भर पडत असल्याची तक्रार उच्च न्यायालयामध्ये एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबतचा असंतोष वाढत आहे. राहुल गांधी यांनी बुधवारी आणि गुरुवारी त्यांच्याविरोधात रान उठवलं. राहुल आणि प्रियंका हे दोघंही बहीण बंधू रस्त्यावर आक्रमक झाल्याचं दिसलं. CJP आंदोलनाचा सरकारनं धसका घेतला आहे. हिवाळी अधिवेशनातही हाच मुद्दा गाजेल आणि कामकाज विस्कळीत होईल अशी चिन्ह आहेत. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी रात्री राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. भाजप मत चोरी करत असून या पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी या नेत्यांनी केली. मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, प्रियंका गांधी, सुप्रिया सुळे यांचा त्यात समावेश होता. नरसंहार आणि लैंगिक हिंसाचाराविरोधातील आंतरराष्ट्रीय कायद्यांना आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय वंशाच्या कायदेतज्ज्ञ नवनेथम नवी पिल्लई यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. पिल्लई या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या माजी उच्चायुक्त असून सध्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये न्यायाधीश आहेत. म्यानमारनं आंतरराष्ट्रीय नरसंहार नियमांचा भंग केल्याचा आरोप गांबियानं केला असून त्या प्रकरणावर पिल्लई यांच्यासमोर सुनावणी होत आहे. गाझामध्ये इस्रायलच्या सैनिकांनी केलेल्या अत्याचाराविषयी संयुक्त राष्ट्रांच्या आयोगाचा अहवाल गेल्या वर्षी सादर करण्यात आला. या आयोगाच्याही पिल्लई प्रमुख होत्या. युद्ध आणि संघर्षांच्या सध्याच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय कायदे केवळ शांतता आणि सुरक्षेसाठी पूरक नाहीत, तर त्यांची खूप गरज आहे असं नोबेल पुरस्कारांच्या समितीनं ही घोषणा करताना म्हटलं आहे. तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुदुच्चेरीमध्ये विधानसभांच्या 5 जागांवर झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांनाच विजय मिळाला आहे. या निकालामुळे तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हे लिटमस चाचणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे तमिळनाडूतल्या 2 जागांवर अण्णा द्रमुक तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे, तर पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम बहुल रेजीनगर मतदारसंघही भाजपनं प्रचंड बहुमतासह जिंकला आहे. ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शक सई परांजपे यांना यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर झालं आहे. मराठी रंगभूमी दिनी म्हणजे 5 नोव्हेंबरला नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जाणार आहे. मानाचं गौरव पदक 30,000 रुपये रोख असं या सन्मानाचं स्वरूप आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ शरद कराळे यांनी ही माहिती दिली. नांदा सौख्य भरे, सख्खे शेजारी, जास्वंदी, सोयरिक, माझा खेळ मांडू दे आणि मोगरा फुलला ही सई परांजपे यांची नाटकं गाजली आहेत. लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेली झाली काय गंमत, जादूचा शंख आणि शेपटीचा शाप ही नाटकंही गाजली आहेत. अग्रलेख. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल सगळ्याच वर्तमानपत्रांनी अग्रलेख लिहिले आहेत. लोकमतनं असा कसा जाईल तो आपल्यासोबत असेलच असं म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं जणू काय खडक थोरला तर सामनानं असा नटसम्राट होणे नाही असं शीर्षक दिलं आहे. लोकसत्तानं ज्वालामुखी असं नाना पाटेकर यांचं वर्णन केलं आहे. भारताच्या आशियाई स्पर्धेतल्या कामगिरीबाबत महाराष्ट्र टाइम्सनं सुवर्ण लक्ष्यापासून दूर या अग्रलेखामध्ये समाचार घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पाठराखण देवेंद्र फडणवीस यांनी करू नये असा सल्ला लोकसत्तानं काळ आला वेळही आली या अग्रलेखामध्ये दिला आहे. आणि आता भारताचे महाशक्तिशाली पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या कारकिर्दीला नुकतीच 25 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं सगळीकडं सोहळे सुरू आहेत. देवेंद्रभाई फडणवीस यांनी 25 वेषांतरं करून नरेंद्रभाईंना शुभेच्छा द्यायच्या ठरवल्या होत्या. पण वेषांतर करून करून करणार कोणासाठी, कारण सगळेच तर भाजपमध्ये आले आहेत, असा प्रश्न त्यांना पडल्यामुळं त्यांनी तो बेत रद्द केला. मी 25 गाणी गाऊ का या अमृतावाहिनींच्या प्रश्नावर त्यांनी सध्या दुष्काळाचे दिवस असल्यामुळं नको असं मोजक्या शब्दांमध्ये सांगितलं. रामदास आठवले यांनी 25 कविता नव्हे कवितांचे खंड अर्पण करायचं ठरवलंय. आणि मोदी आहेत मस्त, मला मात्र वाटते सुस्त अशी सुरुवातही त्यांनी केली आहे. राज ठाकरे यांचं अजून आपण कुठं आहोत हेच नक्की नसल्यामुळं त्यांनी 25 ऐवजी 52 वर्ष पूर्ण होतील तेव्हा बघू असं सांगून वेळ मारून दिली आहे. एकनाथराव शिंदे यांनी मोदींच्या वाढदिवसाला सगळ्या दैनिकांना 4-4 पानं जाहिराती देऊन चान्स मारला आणि त्यांच्या PDF अमितभाईंना पाठवून तेवढं मुख्यमंत्रीपदाचं बघा असा मेसेजही करून ठेवला आहे. शरद पवार यांनी 25 बुके मोदींना पाठवलेत आणि राहुल गांधींना सुद्धा 25 द्राक्षांचे बॉक्स पाठवून वर शरद सिडलेच आहेत अशी माहितीही पाठवून दिली आहे. सुनेत्रा पवार यांनी 25 वेळा मंदस्मित करून निर्णय न घेण्याचं सत्र कायम ठेवलंय. बाकी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीमध्ये कोमट पाण्याच्या ऐवजी गरम पाण्याचे 25 ग्लास पिण्याची प्रतिज्ञा केली आहे हे सुज्ञास सांगणे न लगे. बरं आहे तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.
1: नवादिमाया भगवती अनादि सिद्धी मूळ प्रकृती महालक्ष्मी त्रिजगती बया दारुघड दारुघड.

0: श्रोते हो, 98.5 MHz FM 2 ट्रिपल ओ या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आकाशवाणी सिडनीच्या या कार्यक्रमात मी प्राजक्ता अभ्यंकर आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. आता वेळ झाली आहे आपल्या पहिल्या मुख्य कार्यक्रमाची. मेलबर्न येथील स्वाती पटवर्धन यांना त्यांच्या इंग्रजीमधून लिहिलेल्या भारतीय पदार्थांच्या रेसिपी बुकला शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम सौ प्रज्ञा आणि श्रीयुत दिलीप कानेटकर यांनी प्रायोजित केला आहे. हे पुस्तक 24 ऑक्टोबरला प्रकाशित होत असून ते विक्रीसाठी उपलब्ध होईल. या पुस्तकाचे अंतरंग आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. तर ऐकूयात आजचा पहिला मुख्य कार्यक्रम.
1: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या आजच्या कार्यक्रमात मी शरद कानेटकर आपले स्वागत करत आहे. आज स्टुडिओमध्ये मेलबोर्न येथील रहिवासी सौ स्वाती पटवर्धन या उपस्थित आहेत. प्रथम मी त्यांचे स्वागत करतो. पटवर्धन कुटुंब सिडनीमध्ये काही वर्षे होते आणि त्यानंतर कायम स्वरूपात मेलबोर्न येथे स्थित झाले. स्वाती एक उत्तम कलाकार असून त्यांचा मराठी मंडळाच्या अनेक कार्यक्रमात सहभाग असायचा. उत्तम अभिनय, त्यामुळे अनेक मराठी नाटकात प्रमुख भूमिका सादर केल्या. स्वाती या स्वतः पाककृतीमध्ये निष्णात आहेत. अनेक प्रयोग करून सध्याच्या धावपळीत लवकर आणि रुचकर पदार्थ कसे होतील याकडे खूप बारकाईने अभ्यास करून त्यांनी आपली एक स्वतःची अशी पाकशैली तयार केली आहे. मेलबोर्न येथे 2016 साली अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन झाले. संमेलनात महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया यांनी साधारण 1000 लोकांची 3 दिवस जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती. जे शेफ होते त्यांच्यासाठी मराठी पदार्थ कसे करायचे याकरिता कार्यशाळा योजल्या होत्या. या सर्व कार्यात स्वाती पटवर्धन यांचा मोठा सहभाग होता. हा सर्व अनुभव स्वातीने केवळ आपल्या पुरता न ठेवता आज आपल्या कम्युनिटी मधील सर्व वयोगटातील लोकांसाठी प्रत्यक्ष कागदावर उतरविला आहे आणि हेच कागद आज प्रत्यक्ष पुस्तक रूपाने बाहेर पडत आहे. साधारण 275 पाककृती 500 पानांमध्ये बांधल्या गेल्या आहेत. येथील वातावरणात वाढणाऱ्या महाराष्ट्रीयन पिढीला सहज समजावे म्हणून हे पुस्तक इंग्रजीमध्ये येत आहे. ऑस्ट्रेलियामधील पहिले महाराष्ट्रीयन पदार्थांचे संकलन इंग्रजीमध्ये बाहेर पडत आहे. स्वाती, प्रथम तुझे अभिनंदन. पदार्थ करणे, यावर वेगवेगळे प्रयोग करणे, सुटसुटीत वेळ वाचेल असे मार्ग शोधणे, हे सर्व नोंद करणे आणि नंतर ते एकत्र करून पुस्तक रूपाने हातात देणे, हा प्रवास नक्कीच सोपा नाही. माझ्या मते गेल्या 34 वर्षातील तुझे अनुभव तू शब्दबद्ध केले आहे. मला याच विषयावर तुझ्याशी गप्पा मारत पुस्तकाविषयी जाणून घ्यायचं आहे. चला तर आपण गप्पा सुरू करूया. स्वाती, तुझं स्टुडिओमध्ये प्रथम स्वागत आणि मला खूप आनंद होत आहे की या पुस्तकाविषयी आपण आता बोलणार आहोत. स्वाती, तुम्ही भारतात कुठे होतात आणि ऑस्ट्रेलियामध्ये येणं कसं झालं आणि कधी आलात आणि आता कुठे स्थायिकात?
2: नमस्कार श्रोते हो, माझं लहानपण मुंबईत शिवाजी पार्क एरियामध्ये गेलं. माझ्या घरी आम्ही आजी आजोबा आई वडील आणि आम्ही तिघं भावंड असे राहत होतो. नंतर लग्न झाल्यावर मी पुण्यात आले. 1992 साली मी माझे मिस्टर सुनील आणि मुलगा रोहित असे आम्ही ऑस्ट्रेलियाला मायग्रेट झालो. पहिली 2 वर्ष आम्ही सिडनीमध्ये राहत होतो आणि नंतर मेलबोर्नला मूव्ह झालो.
1: बरोबर.
2: त्यामुळे तसं बघितलं तर मी सिडनीची माहेरवाशीणच आहे बर का?
1: अगदी खरं आहे. पण आता माहेरवाशीण झालात आणि आता आज योग असा आला की सिडनीच्या रेडिओवरती सुद्धा तुम्ही गप्पा मारणार आहात. मला आता या पुस्तकाविषयी खूप उत्सुकता आहे आणि म्हणून मी आता पुढच्या प्रश्नाकडे येतोय. महाराष्ट्रीयन पाककृतीवर इंग्रजीतून पुस्तक लिहिण्याची कल्पना कशी सुचली आणि कुठून ही प्रेरणा मिळाली?
2: माझ्या मैत्रिणींचे मला बऱ्याच वेळा अमुक एक रेसिपी कशी करायची किंवा अंदाज किती घ्यायचा, कधीतरी बिघडलेला पदार्थ दुरुस्त कसा करायचा असे फोन यायचे.
1: बरोबर.
2: तेव्हा मला वाटलं की आपण ही माहिती कुठेतरी लिहून ठेवावी की ज्यामुळे सर्वांना ती अगदी सहज उपलब्ध राहील. त्यानंतर बरीच वर्ष गेली पण माझ्या हातून तसं काही घडलं नाही.
1: म्हणजे लिहिलेलं होतं पण त्याच्यानंतर आत्ता विचार केलेला नव्हता आतापर्यंत.
2: हो हो हो. नंतर मग माझ्या मैत्रिणींनी माझ्या खूप मागे लागल्या की तू रेसिपी बुक लिही म्हणून.
1: बर.
2: पण मला कल्पना होती की हे काही सोपं काम नाही आणि त्यामुळे पण माझ्या मैत्रिणींनी मला फार आग्रह केला की आम्ही तुला लागेल ती सगळी मदत करू.
1: वा.
2: आणि मग आम्ही काय ठरवलं की एक टीम तयार केली. त्या टीममध्ये सर्व एज ग्रुपचे मेंबर्स घेतले, म्हणजे 30 पासून ते अगदी 60+ पर्यंत. आणि अर्थातच हे पुस्तक इंग्लिशमध्ये लिहायचं ठरवलं, कारण नवीन पिढीला ते उपयोगी पडावं.
1: नक्कीच नक्कीच. तू तरुण, मध्यमवयीन आणि ज्येष्ठ अशा सर्व लोकांचा विचार करून या पुस्तकाचे खऱ्या अर्थाने लिखाण केले आहेस आणि हे पुस्तक आता बाहेर पडणार आहे. खूप छान.
3: आता हे पुस्तक जेव्हा आपण म्हणतो की बाबा पुस्तकामध्ये तू अनेक पदार्थ लिहून काढलेलेस, पण आता पदार्थ निवडताना कोणते निकष लावले, म्हणजे पारंपरिक आहेत आणि आधुनिक पदार्थ, किंवा याचा समतोल कसा साधला, हे कसं सांगता येईल?
4: पुस्तकात मुख्यत्वे
2: महाराष्ट्रीयन रेसिपी लिहिली आहे आणि काही भारतातील इतर प्रांतातील पण रेसिपी लिहिल्या आहेत.
1: बर.
2: तसंच चटकदार चाट किंवा उपासाच्या, दिवाळीच्या रेसिपीज या सुद्धा लिहिल्या आहेत.
1: बरोबर.
2: आपल्या महाराष्ट्रीयन रेसिपी अतिशय टेस्टी, करायला सोप्या आणि हेल्दी असतात.
1: खरंय.
2: पण काळापरत्वेनं काही रेसिपी मागे पडल्यात,
3: म्हणजे ते विसरून गेलेत का काय असं झालेलं,
2: म्हणजे केल्या जात
3: नाहीत. बरोबर.
2: त्यामुळे म्हणजे फॉर एक्झाम्पल काकडीचं घावण, उकड, अगदी साधे सोपे पदार्थ आहेत पण ते आपण केले जात नाहीत आपल्याकडनं, तर ते पण मी ह्या पुस्तकात.
3: याला अशी कुठे मर्यादा आहे का की बॉ इथं हे पदार्थ उपलब्ध नाहीयेत म्हणून ते केले जात नाहीत, असं काही नाहीये?
2: नाही नाही, नक्कीच नाही.
3: सर्व पदार्थ इथं
2: उपलब्ध आहेत.
3: ऑस्ट्रेलियामध्ये तर सगळं मिळतं.
2: हो,
3: काही तसा प्रश्न येणार नाही. पण आता या म्हणजे तुम्ही निकष जे लावले की बॉ कुठले निवड करायचे, कशा पद्धतीने मांडायचे आणि काय लोकांना आवडेल याचा विचार केला, पण आता हे पुस्तक जेव्हा तुम्ही म्हणता की बॉ मराठी पदार्थचे जे शब्द आहेत ते खूप काही वेळेला इंग्रजीमध्ये कसे म्हणायचे हा, किंवा त्याचा अर्थ कसा सांगायचा हा प्रश्न पडतो. म्हणजे उदाहरणार्थ मराठी पदार्थाच्या चवी ज्या आहेत, चव, फोडणी, वाटण यासारख्या गोष्टी इंग्रजीतून समजून देताना काही अडचणी वाटल्या का त्याच्यामध्ये?
2: हो, नक्कीच अडचणी आल्या.
1: बर.
2: म्हणजे मराठीतले काही शब्द, उदाहरणार्थ खमंग, मुटकावळेपर्यंत, चमचमीत, खुसखुशीत, असे शब्द इंग्लिशमध्ये लिहिणं खरंच कठीण गेलं.
3: मग त्याला काय पर्याय काय शोध?
2: तसंच म्हणजे त्याच्यासाठी आम्ही मग त्या पदार्थाचे शब्द शोधले जवळपासचे तरी आणि त्याचं वर्णन केलं पुस्तकात.
1: बरोबर.
2: म्हणजे मग समजावं सगळ्यांना. आणि त्याचप्रमाणे अजून एक आम्हाला जरा प्रश्न पडला, अडचण आली, ती म्हणजे पदार्थाची नावं मराठीतून द्यायची की इंग्लिश शब्द वापरून हा पदार्थाचं नाव द्यायचं, हा एक खरंच मोठा प्रश्न होता.
1: बरोबर.
2: त्यावर मग आम्ही असं ठरवलं की शक्य तेवढी मराठी नावं वापरायची, कारण आता बटाटे वड्याला पोटॅटो बॉल म्हटलं तर मजा येत नाही ना. म्हणजे बटाटे वडा म्हटलं की आपल्याला कळतं आणि खावासा वाटतो, करावासा वाटतो.
1: अगदी खरं.
2: अर्थात प्रत्येक रेसिपी ला इंग्लिश शब्दही आम्ही लिहिलेच आहेत, म्हणजे इंग्लिश शब्द लिहून पण मराठी शब्द पण लिहिले,
3: त्याच्यामध्येही मराठीचा उल्लेख केलेला आहे म्हणजे आवर्जून. कारण काही बरेच आपले इथले जे आता राहणारे आहेत त्यांना मराठी हे म्हणजे ऐकून ऐकून का होईना, परंतु त्या शब्दाचे म्हणजे जवळीक आहे. म्हणजे बॉम्बे वडा म्हटला आणि बटाटा वडा म्हटला की लक्षात येईल की अशाच रूपातला आहे. पण हे खूप छान पद्धतीने तुम्ही दोन्ही शब्दांचा म्हणजे मराठी आणि याचा समन्वय जो साधलेला आहे ना, तो खूप महत्वाचा आहे आणि हे नक्कीच लोकांना भावेल, यात काही प्रश्नच नाही. आता फक्त महाराष्ट्रीयन नाही तर अन्य पदार्थ सुद्धा आहेत असं तुझ्या पुस्तकात तू म्हटलेलं आहेस, तर हे कोणते पदार्थ समाविष्ट केलेत आणि तेच का?
2: पुस्तकात फक्त महाराष्ट्रीयन पदार्थ नाहीत, पण भारतातील इतर प्रांतातील पदार्थ पण इन्क्लूड केले.
3: बरोबर.
2: माझ्या बऱ्याच मैत्रिणी तशा भारतातील इतर प्रांतातील पण आहेत. त्यांच्याकडे एखादा पदार्थ खाल्ला आणि मला आवडला की मी लगेच शिकून तो घरी करत असे आणि तो पदार्थ पण मी या पुस्तकात इन्क्लूड केले आहेत असे पदार्थ पण. उदाहरणार्थ इडली, डोसा, ब्रेड डोसा, उत्तप्पा किंवा सरसो का साग, मके की रोटी किंवा मुगडाळ हलवा, मलई सँडविच, रसमलई असं अनेक पदार्थ. तसंच ह्या पुस्तकात मी फोडणी कशी करावी, तूप कसे कडवावे, दाणे ओव्हनमध्ये कसे भाजावेत, प्रेशर कुकर कसा लावावा या सर्व गोष्टींची माहिती सुद्धा दिली आहे.
3: बरोबर.
2: म्हणजे हे सर्व नवीन पिढीला नक्कीच उपयोगी पडेल.
3: 100% प्रश्नच नाही. आणि आज लोकांना म्हणजे सहज सोपी आणि पटकन होणाऱ्या अशा काही गोष्टींची अपेक्षा असते, कारण लोक कामावर जाणारे असतात, त्यांची गडबड असते, सकाळ संध्याकाळ अशा दृष्टीने घरी आल्यानंतर लवकर स्वयंपाक व्हावा आणि या पुस्तकाचा नक्कीच त्याच्यामध्ये उपयोग. स्वाती आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, एखादं गाणं ऐकूया आणि आपण परत पुढच्या प्रश्नाकडे येऊ.

0: श्रोतः पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आणि आज आपण आता जे स्वाती पटवर्धन ज्या मेलबोर्नच्या आहेत त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे रेसिपी बुक, याविषयी आपण गप्पा मारत आहोत त्यांच्याबरोबर. माझा पुढचा प्रश्न आहे स्वाती की बो, हे पुस्तक नक्की कोणासाठी आहे? म्हणजे परदेशात राहणारे मराठी लोक की भारतीय जेवण शिकू इच्छिणारे परदेशी, काय सांगता येईल?
1: हे पुस्तक सर्वांसाठी आहे.
0: बर,
1: म्हणजे तरुण पिढीला आपले महाराष्ट्रीयन पदार्थ सहज करता यावेत म्हणून या पुस्तकात प्रत्येक पदार्थाचे प्रमाण, मेजरिंग कप, टीस्पून, टेबलस्पून किंवा लाडूच्या पाकाचे टेम्परेचर देऊन असं सुद्धा लिहिलेलं आहे. आणि बहुतेक सर्व पदार्थांचे फोटो दिलेत म्हणजे तो पदार्थ कसा दिसावा याचा अंदाज येतो. आणि फोटो देण्याचा दुसरा उद्देश म्हणजे फोटो बघून ती रेसिपी करावीशी वाटली पाहिजे.
0: अगदी खरं आहे, बरोबर. आणि असं बरेच वेळा होतं की बुवा तो पदार्थ बघतो आपण, पण असं मनात एक शंका असते की बुवा अरे याची म्हणजे हे कितपत सोपं आहे का, अवघड आहे का काय, आणि धाडस बरेच वेळेला होत नाही. पण या पुस्तकाने नक्कीच लोकांना उत्सुकता वाढेल आणि इच्छाही होईल की बुवा आपण काहीतरी पदार्थ करावेत, आणि नक्कीच त्याचं एक ट्रायल म्हणून बघायला हरकतच नाही. आता म्हणतो जसं की बुवा पुस्तक लिहिताना म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणती पाककृती किंवा कोणती आठवण तुम्हाला सारखी आठवण देत होती? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की बुवा हे पुस्तक बरेच वेळेला तुम्ही तू रेग्युलरली आज आता 34 वर्ष तू इथं आहेस, पण त्याच्या अगोदर भारतात होतेस आणि तुझा हा ह्याच्यात हातखंडा असणारच आहे, पण तुला कुठले पदार्थ असे वाटले की बुवा जे कुठंतरी नमूद करायला पाहिजे असं वाटलं?
1: गुळपोळीची पाककृती लिहिताना आईची खूप आठवण येत होती.
0: बर,
1: कारण माझी आई गुळपोळी खूपच छान करायची, तिला कायम बक्षीस मिळायचं. आणि महत्वाचं म्हणजे गुळपोळी ही माझी फेवरेट आहे.
0: बर,
1: तसंच ओल्या नारळाची करंजी माझ्या आजीनी केलेली मला खूप आवडायची. आणि दुसऱ्या आजीची साटोरी आणि पुरणपोळी हे पदार्थ लिहिताना मला त्यांची सगळ्यांची खूपच आठवण झाली.
0: बरोबर, पण हे पदार्थ ऐकल्यानंतर ना काही वेळेला धसका वाटतो की बा याचं काम खूप आहे का किंवा त्याची कृती मोठी आहे का, पण हे तुला असं वाटतंय की हे सोप्या पद्धतीने तुम्ही नमूद केलेलं आहे?
1: हो, अगदीच. मी बऱ्याचशा रेसिपीचे प्रत्येक स्टेप बाय स्टेप फोटो पण दिले आहेत आणि अतिशय डिटेलमध्ये रेसिपी लिहिली आहे की सर्व एज ग्रुपना, बिगिनर्सना सुद्धा सर्व पदार्थ करता येतील.
0: वा, उत्तमच, खूपच छान. आता म्हणतो जसं की बा महाराष्ट्रीयन पदार्थ काही वेळेला आपण ऐकलेले असतात, म्हणजे जुन्या विस्मृतीत गेलेले महाराष्ट्रीयन पदार्थ शोधण्यासाठी तुम्ही काही संशोधन केलं किंवा कोणाशी गप्पा मारल्यात किंवा कोणाकडून माहिती घेतली, कसं काय याचा विचार केला?
1: नाही, मी असं काही संशोधन वगैरे केलं नाही.
0: बर,
1: पण माझ्या लहानपणी हे सर्व पदार्थ आमच्याकडे नेहमीच बनायचे.
0: बर,
1: आणि ते आजही माझ्याकडे मी बनवते.
0: बर,
1: त्यामुळे मला तसं फार संशोधन असं काही करावं लागलं.
0: बरोबर आहे, म्हणजे तुझ्या ते लक्षात होतं, पण तुम्ही आता जेव्हा जेव्हा जे जे प्रयोग करत गेलात त्यावेळेलाही ते लक्षात आलेलंच असणार की अरे हा, म्हणजे ही कृती जर आपण पुस्तकात टाकली तर नक्कीच लोकांना आवडेल, भावेल आणि ते त्याचा प्रयत्न करतील.
1: हो, नक्कीच. अगदी,
0: खूपच सुंदर. आता म्हणतो जसं की बा बरेच वेळेला म्हणजे जे असतात यंग असतील किंवा मिडल एज मधले असतील, काही वेळेला आपण स्वयंपाकासाठी प्रयत्न करण्याचं धाडस करत नाही. म्हणजे एखादा पदार्थ जर समजा ऐकलेला असला तरी सुद्धा आपण जातोच असं नाही, तो करतोच असं नाही, पण तुमच्या रेसिपीने हा कदाचित नवीन त्यांना उत्साह येईल आणि ते नक्कीच करतील. या नवशिक्या स्वयंपाकासाठी महाराष्ट्रीयन स्वयंपाकातल्या सर्वात महत्वाच्या काही टिप्स तुला सांगता येतील का? कारण बरेच वेळेला असं असतं की आम्ही प्रयत्न सुरू करतो किंवा अगदा पुरुषही असतील किंवा बायकाही असतील ते त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करतात, पण कदाचित त्याला लागणारा वेळ जास्त असू शकतो. यामध्ये काही तुमच्या काही टिप्स आहेत का?
1: हो, महत्वाच्या टिप्स म्हणजे फोडणी कधीही जळू देऊ नका.
0: बर,
1: आणि तेल कमी तापवू नका किंवा दूर येईपर्यंत तापवू नका फोडणीसाठी.
0: बरोबर.
1: आणि तपासायचं म्हणजे मोहरीचे 2-3 दाणे टाकून ते तडतडले की तेल तापलं असं धरायचं.
0: हो बर.
1: आणि पदार्थ चांगला होणे हे फोडणीवर फार अवलंबून आहे. म्हणजे फोडणी चांगली झाली तर पदार्थ चांगला होतो.
0: नक्कीच.
1: तसंच तळणीचं म्हटलं तर एखादा पदार्थ तळायचा असेल तर तळणीसाठी तेल तापवलं आहे का हे तळणीच्या पदार्थामधलाच थोडासा कण टाकून तपासून घ्यायचं.
0: बरोबर.
1: मी पुस्तकात हे वेळोवेळी लिहिलेलंच आहे डिटेलमध्ये. आणि मगच तो पदार्थ तळायला सुरुवात करायची. आणि तळत असताना मोठा गॅस करून तळू नये.
0: बरोबर.
1: कारण तसं केलं तर पदार्थ आतून कच्चा राहतो, वरून झालाय असं वाटतं. तसंच आणखी काही सांगायचं म्हणजे कुठलाही पदार्थ सुरू करताना त्याची आधी पूर्ण तयारी करून मगच पदार्थ करायला सुरुवात करावी. आणि आजकाल वेळ कमी असतो त्यामुळे मल्टीटास्किंग करून स्वयंपाक करावा. म्हणजे उदाहरणार्थ प्रेशर कुकरमध्ये डाळ तांदूळ शिजवायला लावलं की एकीकडे भाजी चिरावी किंवा आमटीसाठी चिंच भिजत घालावी, कोशिंबिरीचं चिरून घ्यावं, कणिक भिजवावी. असं मल्टीटास्किंग केलं की स्वयंपाकाला लागणारा वेळ नक्कीच कमी होईल. तसंच भाज्या शिजवताना त्यामध्ये डायरेक्ट पाणी घालू नये. शिजवताना त्या झाकणावर पाणी घालून मंद गॅसवर भाजी शिजवावी. त्याची चव जास्त चांगली लागते.
0: बरोबर.
1: मी पुस्तकात फोटो देऊन पद्धत दाखवलीच आहे ही.
0: बरोबर.
1: अशा काही
0: टिप्स. आता मला बेसिक शंका आहे, म्हणजे मी काय स्वयंपाकातला दर्दी नाही किंवा तज्ज्ञ नाही, पण जेव्हा एखादा पदार्थ तळतो आपण, म्हणजे उदाहरणार्थ चकली असेल, करंजी असेल आणि भजी असेल, पण ही झाली आहे हे कसं सांगता येईल? म्हणजे बाबा आता मला कळलेलं नाहीये की बाई भजी खरंच का आतनं झालेली आहे का किंवा करंजी झालेली आहे का, हे कसं ओळखता येईल?
1: एक तर त्याच्या अपिअरन्स वरून तो जसं आपण रेसिपीमध्ये लिहिलं असेल की त्याचा रंग कसा यावा तो. आणि मोठा गॅस करून नाही तळलं की तो आतपर्यंत नक्की झालेला असेल, कच्चा राहिलेला नसेल. आणि वरच्या रंगावरून ते लक्षात येतं. आणि मी पुस्तकात प्रत्येक तळणीच्या इथे थोडस फरक असतो काही, तर तो मी मेन्शन केलेला आहे की काय झालं की झाली
0: तयार आहे, म्हणजे
1: ते पण लिहिलेलं आहे.
0: वा, म्हणजे तुझं पुस्तक बघितल्यानंतर मला परत भजी करायला पाहिजेत म्हणजे.
1: नक्कीच.
0: आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, अजून एक गाणं ऐकूया आणि त्यानंतर परत येऊया.

0: श्रोतहो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आणि आज आपण स्वाती पटवर्धन हिच्या रेसिपी, जे नवीन पुस्तक तिचं येत आहे, त्याविषयी गप्पा मारत आहोत. आता स्वाती, पुढचा प्रश्न आहे की 34 वर्ष तुमची ऑस्ट्रेलियातल्या वास्तव्यावरती, म्हणजे इथं तुम्ही वास्तव्य केलेलं आहे, आणि तुझ्या स्वयंपाकावरती काही परिणाम झालेला आहे का? म्हणजे भारतातून तुम्ही आलात, भारतातल्या मिळणाऱ्या वस्तू, भारतातली परिस्थिती, हवामान असेल किंवा चव, म्हणजे लोकांची आवड असेल, तसंच कुटुंबामध्ये, म्हणजे सुनील आणि रोहित यांना काही करण्याचा वाव होता का?
1: हो, नक्कीच होता. मला ऑस्ट्रेलियात येऊन 34 वर्ष झाली.
0: बरोबर.
1: पण त्यावेळेस ऑस्ट्रेलियामध्ये गुळ मिळायचा नाही, त्यामुळे मला ब्राऊन शुगर वापरायची सवय झाली.
0: बरोबर.
1: आणि ब्राऊन शुगर मी पदार्थामध्ये बऱ्याच वेळा वापरते. पण तसं सुखं खोबरं मिळायचं नाही, म्हणून त्याऐवजी डेसिकेटेड कोकोनट वापरायची सवय झाली. आणि नवीन उपकरणं वापरून स्वयंपाक करायला लागले मी. कारण इथे आल्यावर मायक्रोवेव्ह हा काही भारतात नव्हता, पण इथे अशी नवीन उपकरणं वापरून मी स्वयंपाक करायला लागले. म्हणजे मी ऑस्ट्रेलियात आल्यापासून पुरण मायक्रोवेव्ह ओव्हन मध्येच केलेलं आहे.
0: बर.
1: आणि ते सर्व मी पुस्तकात अशा बऱ्याच रेसिपींना कुठे नवीन उपकरणं वापरायची हे पण
0: मायक्रोवेव्हच्या सुद्धा बऱ्यापैकी रेसिपी पुस्तकात आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ पोह्यासारखे असेल की जे झटपट व्हायला पाहिजे असे काही नाहीये, झटपट होणारे मायक्रोवेव्ह मध्ये होतात का? नाही
1: नाही, होऊ शकतात. पण बाकी गोडाचे पण बरेच पदार्थ मायक्रोवेव्ह मध्ये केले तर कष्ट कमी करून एकीकडे दुसरं काम करता करता पण करता येईल. असे गोष्टी पण आहेत, कारण आजकाल वेळ हा सगळ्यात महत्वाचा झालेला आहे. त्यामुळे मी असं सर्व एक एक इन्क्लूड केलेलं आहे. आणि रोहित आणि सुनीलचं म्हणाल तर सुनील सर्व पदार्थ आता शिकलाय. लग्न झाल्यावर त्याला अजिबात काही तसं कुकिंग येत नव्हतं, पण ऑस्ट्रेलियात आल्यावर तो आता अगदी पुरणपोळीपासून सर्व पदार्थ करू शकतो. आणि पण खरं सांगायचं तर रोहित आणि सुनीलची मदत म्हणजे वेगवेगळे पदार्थ करायला सुचवणे आणि त्यावर एक्सपर्ट कॉमेंट करणे.
0: आता तुझं पुस्तक बाहेर पडल्यानंतर तेच कदाचित त्या पुस्तकाचा पहिला वापर करून काहीतरी नवीन पदार्थ करतील असे आपण आशा धरूया.
1: जरूर जरूर.
0: नक्कीच. आता हे बघ, हा 40 म्हणजे जवळजवळ 34 वर्षाचा हा प्रवास आणि भारतातील घरातील सहकार्य कसं होतं? म्हणजे या जे पुस्तक काढायचं, पुस्तकांचं लिखाण ते फायनल करणं, म्हणजे कुठले पदार्थ घेणार आहोत, काय करणार आहोत, कशा पद्धतीने ती रेसिपी लिहावी, ती लोकांना कशी समजेल, याविषयी या प्रवासात, हा प्रवास खूप मोठा आहे. हा इतका सहजी म्हणजे बा 15 दिवसात किंवा 15 महिन्यात किंवा 2 वर्षात संपलेला आहे असा नाही, तर हे प्रवास तुझा गेल्या 34 वर्षातला आहे, तर याच्यामध्ये कोणाकोणाची मदत झाली का?
1: हो, खूपच लोकांची मदत झाली.
0: बर.
1: पहिलं म्हणजे माझे मिस्टर सुनील पटवर्धन, सुनीलची खूप सर्व प्रकारे मदत झाली. म्हणजे रेसिपी ट्राय करण्यापासून ते टायपिंग करणे आणि चेकिंग करणे, हा तर

0: खूप मोठा आहे.
1: बरोबर.
0: आणि माझ्या टीमची, माझ्या टीमनी माझ्या एवढीच मेहनत घेतली असेल, त्यामुळे मी असंच म्हणेन की हे पुस्तक माझं नसून आमच्या टीमचं आहे.
1: बरोबर.
0: असंच मी म्हणेन.
1: नक्की.
0: आणि आमच्या सर्व टीमनी वेळोवेळी सर्व प्रकारचं हे केलं, म्हणजे कुणी प्रूफ रिडिंग केलं, कुणी बाकी कॉम्प्युटरचं काही हे असेल, किंवा पब्लिशरशी कम्युनिकेशन, फोटो काढणे, कारण मी पुस्तकात प्रत्येक रेसिपीचा फोटो टाकलेला आहे, फॉर्मॅटिंग करणे, अशी वेगवेगळी कामं होती. आणि त्या म्हणजे रेसिपी मी लिहिली असली तरी ही बाकीची सजावट आणि बाकीची कामं पण खूप महत्वाची आहेत, आणि ती माझ्या टीमनी खूप मला सहकार्य करून
1: केलं.
0: हे टीमवर्कच आहे.
1: हो, खरं आहे. पण हे पुस्तक आता तुम्ही जेव्हा इथं लोकल म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये प्रिंट होणार आहे का बाहेर प्रिंट होणार आहे?
0: हे ऑस्ट्रेलियातच पब्लिश म्हणजे हे प्रिंटिंग आहे, पण इथे ते इझिली उपलब्ध राहू शकेल.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे सहजपणाने ते मिळू शकेल आपल्याला. आता म्हणजे खर तर या पुस्तकाविषयी म्हणजे आता काय तुमचा विचार आहे, कशा पद्धतीने कुठं हे पुस्तक मिळेल? आणि
0: मला श्रोत्यांना एवढंच सांगायचं आहे की पुस्तक बघितल्यावर नक्कीच तुम्हाला सर्वांना ते घ्यावंसं वाटेल.
1: बर.
0: आणि हे पुस्तक विकत घेण्यासाठी मी माझा ईमेल ऍड्रेस देते.
1: बर.
0: आणि त्यावर तुम्ही ईमेल करू शकता, किंवा सिडनीत सुरेंद्र जोशी, दिलीप कानिटकर किंवा वर्षा टेंबे यांच्याकडे हे पुस्तक
1: उपलब्ध
0: होऊ शकेल आणि तुम्ही त्यांना संपर्क साधून
1: साधू शकता. तुझा ईमेल ऍड्रेस सांगू शकशील?
0: हो, माझा ईमेल ऍड्रेस आहे recipes@gmail.com.
1: recipes@gmail.com. बर. श्रोतो, हा खूप महत्वाचा आपल्याला ईमेल ऍड्रेस आहे. आणि बाकी म्हणजे आपण सिडनीमध्ये आहोत, सिडनीमध्ये दोन तीन नावं आपण आता नमूद केलेली आहेत, सुरेंद्र जोशी, नंतर दिलीप कानिटकर आणि अजून तिसरं वर्षा टेंबेचं नाव सांगितलेलं आहे. तर तुमच्यापैकी कोणाला जर समजा पुस्तक पाहिजे असेल तर जरूर तुम्ही ते संपर्क करू शकता. आणि महत्वाचा भाग असा की बा स्वती हे पुस्तक काढलेलं आहे आणि आता पुढे म्हणजे पुस्तक येईल मार्केटमध्ये आल्यानंतर पुढे काही प्रकल्प आहे, काही विचार केलेला आहे?
0: अजून तरी हे पुस्तक मध्ये खूप दिवस वर्ष गेली माझी, 3 वर्ष तरी मी हे काम करत असे, त्यामुळे थोडा ब्रेक घेऊन मग पुढचा काय तो
1: विचार करते. बरोबर आहे.
2: मला उत्सुकता आहे की या पुस्तकाचं नाव काय असेल आणि या पुस्तकासाठी प्रस्तावना कोणी लिहिली आहे, स्वती सांगशील का?
3: पुस्तक इंग्रजीत असल्याने त्याचं नाव असणार आहे लेट द मस्टर्ड क्रॅकल. आणि या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे भाग्यश्री चितळेनी. भाग्यश्री ही स्वयंपाकात निपुण आहे आणि महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया तसंच इतर कम्युनिटी प्रोग्रॅम्सच्या फूड प्रिपरेशनमध्ये तिचा नेहमीच सहभाग असतो. ती अतिशय फूडी आहे आणि खाण्याच्या बाबतीत फारच चोखंदळ आहे. अशा व्यक्तीने माझ्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. परत एकदा पुस्तकाचं नाव सांगते, लेट द मस्टर्ड क्रॅकल.
1: खूप छान. स्वती, तू आता आकाशवाणी सिडनीच्या विनंतीला मान देऊन प्रत्यक्ष येऊन पुस्तकाविषयी मोकळेपणाने गप्पा मारल्यास आणि याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो. तुला काही सांगायचं याच्या अगोदर?
0: हो, तुम्ही मला माझ्या पुस्तकाची ओळख करून देण्याची संधी आकाशवाणी सिडनीवर दिलीत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
1: श्रोते हो, हे पुस्तक ऑस्ट्रेलियातील प्रत्येक मराठी कुटुंबाकडे असावं अशी मी आशा करतो आणि स्वतीला शुभेच्छा देतो. पुढचा कुठलाही नवीन प्रकल्प असेल तर आकाशवाणी सिडनीवरती जरूर या, गप्पा मारू आपण आणि आपण श्रोत्यांपर्यंत जाऊ शकतो. धन्यवाद आणि नमस्कार.

98.5 MHz FM 2 ट्रिपल ओ या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आकाशवाणी सिडनीच्या या कार्यक्रमात मी प्राजक्ता अभ्यंकर आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सिडनीतील स्थानिक घडामोडींचा आढावा घेणारं सदर सिडनी डायरी.

0: नमस्कार श्रोते हो, मी अपर्णा बक्षी आजची सिडनी डायरी सादर करते. आजच्या सिडनी डायरीमध्ये ऐकूया काही स्थानिक बातम्या आणि काही रंजक माहिती. श्रोते हो, डिजिटल तंत्रज्ञान शिकण्याची जर तुम्हाला इच्छा असेल पण सुरुवात कुठून करावी असा प्रश्न पडत असेल तर आपल्यासाठी एक उत्तम संधी आहे. मल्टीकल्चरल कम्युनिटीज सपोर्ट सेंटर आणि गुड थिंग्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बी कनेक्टेड या उपक्रमाअंतर्गत 50 वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत डिजिटल कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत AI आणि चॅट GPTचा वापर, गुगल मॅप्स, व्हॉट्सॲप आणि व्हिडिओ कॉल्स, तसेच ऑनलाईन फसवणुकीपासून सुरक्षित कसे राहावे याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे आहे. गुरुवार 22 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 ते 2 ह्या वेळेत स्वीट E2 Level 1 111 मेन स्ट्रीट ब्लॅकटाऊन इथे ही कार्यशाळा होणार आहे. आणि त्याचप्रमाणे 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 ते 4 या वेळेत बँक्सिया हॉल 2 Lane Street वेंटवर्थविल इथे अशाच प्रकारच्या डिजिटल शिक्षण आणि सामाजिक संपर्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही कार्यक्रम पूर्णपणे मोफत असून उपस्थितांसाठी अल्पोपहार किंवा भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. ब्लॅकटाऊन इथे संपर्क साधण्यासाठी 02-9161-8070 आणि वेंटवर्थविल इथे संपर्क साधण्यासाठी 04-81-042-351 यावर तुम्ही संपर्क साधू शकता. तर नवीन तंत्रज्ञान शिकण्याची, डिजिटल जगाशी मैत्री करण्याची आणि आपला आत्मविश्वास वाढवण्याची ही एक उत्तम संधी तुम्ही नक्की साधा. आता एक दुःखद बातमी. आपल्याला माहीतच आहे की ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन 8 ऑक्टोबर रोजी वयाच्या 75व्या वर्षी झाले. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. आपल्या दमदार अभिनयाने, वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेकीने आणि प्रभावी व्यक्तिमत्वाने त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. परिंदा, क्रांतिवीर, प्रहार आणि मराठीतील नटसम्राट ह्यासारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका कायम स्मरणात राहतील. 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित नाना पाटेकर यांनी सामाजिक कार्यातही मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक हरहुन्नरी आणि दिग्गज कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. तर नाना पाटेकर यांना आपल्या सगळ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्या सनातन कुटुंबियांसाठी आणि मित्रपरिवारासाठी एक सुंदर उपक्रम. परदेशात वाढणाऱ्या आपल्या मुलांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि संस्कारांची ओळख व्हावी ह्या उद्देशाने महेश, एक हिंदू पिता आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर, यांनी एक अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. आर्य, हिंदू बेड टाईम स्टोरीज फॉर चिल्ड्रन ही ॲप त्यांनी खास मुलांसाठी तयार केली आहे. ह्या ॲपमध्ये श्रीकृष्ण, श्रीराम, हनुमान, गणपती, रामायण, महाभारत, भारतीय इतिहासातील थोर व्यक्तिमत्वे तसेच जीवन मूल्यांवर आधारित उपलब्ध आहे. मुलांना सहज समजतील अशा इंग्लिश भाषेत या कथा सांगितल्या गेल्या आहेत. कोणतेही सबस्क्रिप्शन किंवा शुल्क यामध्ये नाही. या उपक्रमामागे व्यावसायिक हेतू नसून आपल्या संस्कृतीचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची प्रामाणिक भावना आहे. महेश यांचा हा उपक्रम म्हणजे समाजासाठी केलेली एक सुंदर सेवाच, नाही का? तर चला हा उपक्रम आपल्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रपरिवारापर्यंत पोहोचूया. आर्य हिंदू स्टोरीज फॉर किड्स हे तुम्ही ॲपल ॲप स्टोअर आणि गुगल ॲप स्टोअरवर शोधू शकता. आता एक सामुदायिक निवेदन. श्रोते हो, आपल्यासाठी एक छोटीशी सूचना. क्वीन साईज गादी आणि बेड बेस तसेच फिशर अँड पेकल कंपनीचे टॉप लोडिंग क्विक स्मार्ट वॉशिंग मशीन ह्या दोन वस्तू मोफत देण्यात येणार आहे. ज्या श्रोत्यांना या वस्तू हव्या असतील त्यांनी कृपया 04029193 ह्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे संपर्क साधावा. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ. श्रोते हो, देवीच्या भक्तीचा, शक्तीच्या उपासनेचा आणि उत्साहाचा सण म्हणजे नवरात्र उत्सव. 9 दिवस चालणाऱ्या ह्या उत्सवात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. घरोघरी घटस्थापना, देवीची आराधना आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. भारतातील उत्साहाबरोबरच सिडनीतील भारतीय समुदायातही नवरात्रीचा उत्सव पाहायला मिळत आहे. या मंगलमय नवरात्र उत्सवानिमित्त आकाशवाणी सिडनीच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. आता ऐकूया आपण हवामानाचा अंदाज. सिडनीमध्ये आज प्रामुख्याने स्वच्छ आणि सूर्यप्रकाशयुक्त हवामान आहे. कमाल तापमान सुमारे 25 अंश तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस आहे. पावसाची शक्यता अत्यंत कमी असून येणाऱ्या आठवड्यात सुरुवातीला उष्ण तर मध्यापासून थंड आणि पावसाळी वातावरण अनुभवायला मिळू शकतं. आता ऐकूया इतिहासातली आजच्या दिवशी घडलेली एक महत्त्वाची घटना. आजच्या दिवशी म्हणजेच 11 ऑक्टोबर 1968 रोजी अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण घटना घडली होती. अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने Apollo 7 या ऐतिहासिक मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या महत्त्वाकांक्षी स्वप्नाच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल होते. या मोहिमेत वॉल्टर शिरा, डॉन आयझली आणि वॉल्टर कनिंगम या 3 अंतराळवीरांनी सहभाग घेतला होता. सुमारे 11 दिवस चाललेल्या या मोहिमेदरम्यान अंतराळवीरांनी पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत अंतराळ यानाच्या विविध यंत्रणा, नियंत्रण प्रणाली आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची तपासणी केली. विशेष म्हणजे या मोहिमेदरम्यान प्रथमच अमेरिकन अंतराळ यानातून थेट दूरचित्रवाणी प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यामुळे पृथ्वीवरील लोकांनीही अंतराळवीरांचे अंतराळातील जीवन पाहण्याची संधी मिळाली. या मोहिमेच्या यशामुळे पुढील चंद्रमा मोहिमेसाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास आणि तांत्रिक पाया अधिक मजबूत झाला. आणि त्यानंतर अवघ्याच 9 महिन्यात म्हणजेच July 1969 Apollo 11 मोहिमेद्वारे नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवून इतिहास घडवला. म्हणूनच Apollo 7 ही मोहीम केवळ एक अंतराळ यात्रा नव्हती तर मानवाच्या चंद्रविजयाच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणणारा एक महत्त्वाचा टप्पा होता. ह्या मोहिमेला आणखी एक ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. 1967 Apollo 1 मोहिमेच्या जमिनीवरील चाचणी दरम्यान लागलेल्या आगीत 3 अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता. यानंतर नासाने अंतराळ यानाच्या सुरक्षिततेत अनेक सुधारणा केल्या. त्यामुळे Apollo 7 ही दुर्घटनानंतरची पहिली मानवी Apollo मोहीम होती आणि तिचे यश विशेष महत्त्वाचे ठरते. तर याचबरोबर आज आपली सिडनी डायरी इथे संपते आणि पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी ह्याच वेळेला. तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद अपर्णा. श्रोतेहो, आता वेळ झाली आहे आपल्या दुसऱ्या मुख्य कार्यक्रमाची. आज नवरात्राचा पहिला दिवस. शैलपुत्रीच्या बालरूपात आपण देवीची पूजा करतो. याचं औचित्य साधून आपल्यातल्या एका छोट्या कवयित्रीची आज आपण ओळख करून घेणार आहोत. कवयित्रीचं नाव आहे देवश्री बिल्दीकर आणि मुलाखत घेतली आहे मिहिका कोरडे या आपल्या दुसऱ्या मैत्रिणीने.
2: नमस्कार. आज रविवार दिनांक 11 ऑक्टोबर, घटस्थापनेचा पहिला दिवस. ह्या शुभ दिवशी मी मिहिका कोरडे आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आज कुमारी देवश्री बिल्दीकर आहेत. चला तर त्यांच्याशी गप्पा मारूयात. देवश्री, तुझा आपल्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
3: धन्यवाद मिहिकाताई, आणि तसेच आकाशवाणी रेडिओचे पण खूप धन्यवाद ह्या संधीसाठी.
2: चला तर देवश्री, आता तुझ्याबद्दल आम्हाला तू थोडं सांगू शकतेस का? तुझ्या आवडी, नावडी, शाळा, वय.
3: माझं नाव देवश्री मकरंद बिल्दीकर. मी 8वीमध्ये आहे आणि मी नॉर्थ मीड कापा हायस्कूलमध्ये शिकते. मला गाणं, नाटक आणि लिहायला खूप आवडतं.
2: आता तू एवढ्या तुझ्या आवडी सांगितल्या आहे, त्याच्यातल्या थोड्या आवडींबद्दल आपण बोलूयात बरं का? तर तुझ्या अनेक आवडींपैकी सगळ्यात आधी कवितेबद्दल आपण बोलूयात. तुला पहिली कविता कधी लिहिली होती ते आठवत आहे का? तेव्हा काय प्रसंग होता, काय झालं होतं, तुला इन्स्पिरेशन कुठून मिळालं होतं?
3: मी माझी पहिली कविता जी लिहिली होती ती 6वीमध्ये आम्हाला शाळेमध्ये एक प्रॉम्प्ट दिला होता. एक चित्र होतं, एक टनल होतं जे हिरव्या पानांनी आणि वेलींनी बनवलं होतं. त्याच्यावरनं मला माझी पहिली कविता सुचली, द टनल, जी मी यंदाच्या कालिदास जयंतीमध्ये पण सादर केली होती. आणि आश्चर्याची गोष्ट मला ही वाटते की जरी ही माझी पहिली कविता होती तरी ती माझी आजपर्यंत पण माझी सगळ्यात आवडती आहे.
2: तुझ्या वयात अनेक मुलांना वेगवेगळ्या गोष्टींची आवड असते, पण तुला स्वतःचे विचार कवितेतूनच व्यक्त करावेसे का वाटतात?
3: मला वाटतं की कविता ही एक प्रकारची जादू आहे आणि कवितेतून आपल्याला काय म्हणायचं आहे ते लोकांपर्यंत आपण पोचवू शकतो.
2: अगदी बरोबर.
3: आणि आपण एक छोट्या छोट्या शब्द एकत्र विणून एक खूप सुंदर नवीन जग बनवू शकतो.
2: आता तू तुझ्या पहिल्या परिचयामध्ये सांगितलं होतंस की तू कालिदास जयंतीच्या कार्यक्रमामध्ये तुझी कविता सादर केली होतीस. ती स्वतः लिहिलेली कविता सादर करताना तुला कसं वाटलं होतं? लोकांसमोर उभं राहून बोलताना कसं वाटलं?
3: खरं सांगायचं तर मी आधी थोडीशी घाबरली होते, पण जेव्हा मी सादर केलं त्याच्यानंतर जो कम्युनिटीमधून जो सपोर्ट मिळाला तो खरंच मला इतका आवडला. आणि विशेष आभार मासी आणि कालिदास कमिटीचे, जे दरवर्षी लहान मुलांना एक संधी देतात, लहान कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी उत्सुक करतात आणि त्यांना एक माध्यम देतात जिथे ते स्वतःचे वेगवेगळी लिहिलेली गोष्टी ते सादर करू शकतात.
2: अगदी बरोबर. लहान कलाकारांना अशी संधी दिल्यामुळे त्यांचं पण आत्मविश्वास वाढतो. अगदी छान. देवशी तुला असं वाटतं का की सिडनीमध्ये वाढल्यामुळे तुझ्या लिहिण्यावरती काही फरक पडलेला आहे किंवा काही वेगळेपणा आहे का तुझ्या कवितेंमध्ये?
3: हो, मला वाटतं की सिडनीमध्ये राहून मला जे आजूबाजूचे जे वातावरण आहे किंवा जे इथे मी शिकते, जे मी पुस्तकं वाचते ते इंग्लिश असतात बऱ्याच वेळेस, पण ह्याचबरोबर मराठी बोलते पण आणि जे मराठी आपले कॉन्सेप्ट्स आहेत किंवा जे आपले मॉरल्स आहेत मराठी ते पण जपते. आणि दोन कल्चर हे जे आहेत ते एकत्र येऊन मला लिहिण्यासाठी इन्स्पिरेशन देतात आणि वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स देतात आपले आयडेंटिटी बद्दल, सेकंड जनरेशन मायग्रंट्स बद्दल.
2: बरोबर.
3: जो थोडासा आयडेंटिटी थोडीशी होते ना की मी इकडची आहे का तिकडची, थोडस त्याच्यामध्ये पण मला कविता लिहिण्यामध्ये ह्याची मदत होते कारण मी ते स्वतः अनुभवलंय.
2: बरोबर.
3: आणि ह्या बरोबरच मला हे पण शिकवतात की जर का आपण कुठली चूक केली तर ते ठीक आहे, पण फक्त आपण ते सुधारायची जी जो प्रयत्न करतो ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे.
2: वा, सुंदर. तुझी आता एक कुठली कविता आहे का जी तू आमच्या रसिक श्रोत्यांसाठी सादर करू शकतेस?
3: हो, नक्कीच. कवितेचं नाव आहे द ओनली वन. आय विश आय वॉज इन द ओनली वन वॉकिंग डाऊन दिस डार्क लोनली वर्ल्ड. आय विश आय वॉज इन द ओनली वन विथ नो हँड इन माइन. I wish I wasn't the only one still trying to find someone who cared. I wish I too had a shoulder to cry on, arms to melt down in, a someone who loved me.
2: देवश्री, मी असं ऐकले की तू इंग्लिश आणि मराठीत लिहिण्याच्या व्यतिरिक्त हिंदीत सुद्धा लिहितेस.
3: तुझे देखो तो सोचू कुदरत ने दिया हुआ तोहफा है तू, पर तुझसे मिलू तुझे अपना बना लूं इतने करीब भी नहीं है तू. ना जाने कितने दिन कितनी रातें तेरी यादों में गुजारे, अब एक बार बस एक बार ख्वाब बनके मुझे नींद से जगा दे तू. ख्वाब बनके मुझे नींद से जगा दे तू.
2: वाह वाह वाह वाह.
3: आता ह्याच्यावरती तिच्या पर्स्पेक्टिववरनं उत्तर. कुछ ख्वाहिशें ख्वाबों में ही जचते हैं, कुछ ख्वाहिशें ख्वाबों में ही जचते हैं, आपसे दूर हूँ यही तोहफा है और यही तकदीर. आपको क्या बताऊँ यारा, तड़पते तो हम भी बहुत थे, अब सब छोड़ चुके हैं हम तो, आप आपके और हम हमारे रास्ते, आप आपके और हम हमारे रास्ते.
2: देवश्री, I am just speechless. That was beautiful.
3: Thank you.
2: तू ही स्वतः लिहिलेली आहेस ना?
3: हो.
2: एक छोटासा प्रश्न होता. तुझ्या वयाच्या मुलांना जादू, पर्या, फेरी टेल्स अशा गोष्टींबद्दल लिहिण्याची जास्त आवड असते, पण तुला इतक्या इमोशनल कविता लिहाव्याशा का वाटतात?
3: हा थोडासा अवघड प्रश्न आहे, पण एकूणच आपण बघतो आपल्या आजूबाजूला दरवेळेस सगळं हॅपी हॅपी किंवा सगळं सुखाचं नसतं नेहमी. तर जरीही दुःख असेल तरी आपण त्याच्यातून कसं सावरू शकतो हे मी माझ्या कवितेतून थोडंसं करायचा प्रयत्न करते, जेणेकरून आपण थोडंसं एक आशेची ज्योत आपण पुढे नेऊ शकतो.
2: वा, किती सुंदर, एकदम कवित कवयित्रीसारखंच म्हणलेलेस. आता कवितेकडून आपण थोड्याशा वेगळ्या आवडीकडे येऊयात, संगीत. तू गेली 5 वर्ष शास्त्रीय संगीत शिकत आहेस. संगीत शिकण्याची सुरुवात तुझी कशी झाली आणि ह्या 5 वर्षांच्या प्रवासात तुला सगळ्यात काय जास्त शिकायला मिळालं?
3: खरं सांगायचं तर शास्त्रीय संगीत ही मला एक जनरेशनल भेट आहे, जी माझ्या आजीकडून म्हणजे माझ्या आईच्या आईकडून मला मिळालेली आहे. माझी आजी भारतामध्ये शास्त्रीय संगीत शिकायची आणि कीर्तन करायची, आणि त्याच्यातून माझ्या आईची संगीताशी ओळख झाली. आणि जेव्हा ती सिडनीमध्ये येऊन परत शिकायला लागली सौमेधा फाटक यांच्याकडे, तिथे ती जेव्हा क्लासला जायची तेव्हाच मी पण जायचे तिच्यासोबत, आणि त्याच्यातून मला एक कुतूहल आणि उत्सुकता निर्माण झाली शास्त्रीय संगीताबद्दल. आणि आता मी मेधा मासीकडे शिकते.
2: आता आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये, आपण जिथे सिडनीत राहतो या एन्व्हायरमेंटमध्ये तुझ्या वयाच्या मुलांसाठी वेगळ्यावेगळ्या प्रकारची संगीत अवेलेबल आहेत. म्हणायला घेतलं तर बॉलिवूड गाणी आहेत किंवा मराठी सिनेमातली गाणी आहेत, नाट्य संगीत आहे, वेस्टर्न म्युझिक आहे, फार घेतलं तर के पॉप, जे पॉप, सी पॉप, एवढ्या सगळ्या पण आहेत. पण ह्या सगळ्यामध्ये तुला शास्त्रीय संगीतच का आवडतं?
3: ह्याच्यामध्ये मी खूप आभारी आहे आईवडिलांना आणि माझे गुरु मेधा मावशींना, ज्यांनी मला शास्त्रीय संगीताबद्दल सांगितलं आणि मला शिकवलं आणि ह्याचं महत्त्व पण मला समजून सांगितलं. जे मेधा मावशींनी मला सगळं सांगितलं आहे त्याच्यामुळे मला जी आवड निर्माण झाली आहे त्याच्यामुळेच मी आत्ता करू शकते गाणं. आणि मला असं वाटतं की शास्त्रीय संगीतामध्ये जी सात्विकता आहे त्याच्यामुळे आपण काही म्हटलं, कुठलाही राग, बंदिश, गाणं जर का आपण म्हटलं, त्यामुळे जी जो पीस मिळतो तो मला तरी वेगळ्या कुठल्या फॉर्म्समध्ये इतका प्रामुख्याने जाणवत नाही जितका शास्त्रीय संगीतामुळे मध्ये जाणवतो.
2: अगदी सुंदर. आता आपण एका छोट्या ब्रेक नंतर परत भेटूयात.

0: तुझ्या वयाच्या मुलांना जर शास्त्रीय संगीताची आवड त्यांच्यामध्ये निर्माण करायची असेल तर असं कुठलं गाणं आहे किंवा असं शास्त्रीय संगीताबद्दल काय आहे जे तू त्यांना इंट्रोड्यूस करशील?
1: मला वाटतं की शास्त्रीय संगीत हे एका गाण्यामध्ये डिस्क्राईब करणं इतकं सोपं नाही आहे. त्याची डेप्थ खूप आहे. पण मला वाटतं की यमन राग ह्याच्यातला कुठलं बंदिश किंवा त्याचा राग विस्तार जर का ऐकला तर त्याच्यातून जे कुतूहल निर्माण होतं शास्त्रीय संगीताच्या ह्या पलीकडे काय काय अजून आहे ते खूप इन्स्पायरिंग किंवा एक इंट्रोडक्शन म्हणून खूप चांगलं आहे.
0: वाह, सुंदर. देवश्री, तुला असं वाटतं का की तू आमच्या रसिक श्रोत्यांसाठी आज एखादं गाणं सादर करू शकतेस?
1: हो का नाही.

0: वा देवश्री, काय सुंदर गाणं म्हणलंयस. आता असंच सिडनीमध्ये वाढताना मराठी भाषा आणि संस्कृतीशी जोडलेलं राहून तुला कसं वाटतं?
1: मला खूप अभिमान वाटतो आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल माझ्या आईवडिलांना आणि माझ्या आजी आजोबांना, ज्यांनी मला मराठीशी ओळख आणि मला मराठी जपण्यासाठी मदत केली आहे.
0: देवश्री, तू रोजच्या आयुष्यात मराठी किती वापरतेस?
1: आम्हाला घरी कंपल्सरीच आहे मराठी बोलणं आणि आम्ही त्याच्यासाठी एक खेळ खेळतो जेवताना, की आम्ही सगळ्यांना फक्त मराठीच बोलू शकतो आम्ही, आणि वेगळ्या भाषेचा कुठलाही शब्द वापरला तर काहीतरी शिक्षा. आणि ह्याच्यासोबतच मी आणि माझी बहीण मराठीमध्ये अस्खलित मराठीमध्ये भांडतो.
0: किती छान. तुझ्या वयाच्या अनेक मुलांना मराठी साहित्य, कविता किंवा संगीताची आवड निर्माण व्हावी किंवा संस्कृतीशी जोडलं राहावं, हे तू असं तुला वाटतं का? आणि त्या मुलांना तू काय अडवाईस देशील?
1: हो, डेफिनेटली. मला वाटतं की आत्ताच्या जनरेशनमध्ये मराठी जाणून घेणं आणि मराठीचा अभ्यास करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि जर का एकातून जर का इन्स्पिरेशन घ्यायचं असेल मराठी शिकण्यासाठी, तर संमेलनामध्ये आम्ही वारसा नावाचा एक कार्यक्रम केला होता, ज्याच्यामध्ये एक आजी आजोबा त्यांच्या नातवंडांना सांगत असतात संगीत नाटकाचं आणि मराठी संगीत नाटकाचं किती महत्त्व आहे आणि त्यांनी सोसायटीसाठी किती किती केलं आहे. ह्याच्यातून आजकालच्या मुलांनी थोडंसं इन्स्पिरेशन घेऊन मला वाटतं की त्यांनी आईवडिलांना विचारायला पाहिजे किंवा आजी आजोबांना विचारायला पाहिजे. आणि कुठले जर का प्रोग्राम चालले असतील किंवा मराठी संमेलन कालिदास जे आहेत त्याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे, म्हणजे आपण आपल्या मराठी माणसांशी आणि मराठी भाषेशी आपण जास्त जोडले जाऊ.
0: अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. आता कविता आणि संगीताबरोबरच तू पूर्णवाद फिलॉसॉफीचाही अभ्यास करतेस. आपल्या रसिक श्रोत्यांसाठी तू पूर्णवादची फिलॉसॉफी काय आहे ह्याचं छोटंसं इंट्रोडक्शन देऊ शकशील का?
1: पूर्णवाद ही जी फिलॉसॉफी आहे डॉक्टर आर व्ही पारनेरकर यांनी लिहिलेली आहे. ही मला वाटतं की फिलॉसॉफी आहे जी आपल्याला जगायचं कसं आणि कसं सगळ्यात आपल्याला आवडेल तसं आणि आपल्या मनासारखं कसं जगता येईल असं हे शिकवतं आपल्याला. आणि आपले आपण काय क्षणामध्ये ह्या क्षणामध्ये जगलं पाहिजे आणि आपण नेहमी हसत राहिलं पाहिजे हे सगळं शिकवतं.
0: मला असं अनुभवलं आहे मी तरी की हे जे विचार आहेत क्षणामध्ये राहायचं किंवा आनंदी कसं राहायचं, हे माणसांना ऑलमोस्ट रिटायरमेंटच्या वयापर्यंत पोचल्यावरती कळतं. पण तुला एवढ्या लहान वयात ह्या सगळ्या फिलॉसॉफीचा आवड कसा निर्माण झाला?
1: आम्ही दर गुरुवारी आमचं जे घरातलं जे मंदिर आहे तिथे आम्ही जो ग्रंथ आहे त्याच्यातले काही पानं वाचतो आणि त्याच्यामध्ये जे आम्ही शिकलो आणि जे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत हे मी माझी बहीण आणि माझे आई वडील आणि आजी आजोबा आणि काही काही कधी कधी वेगळे गुरुबंधू पण असतात ते आम्ही सगळे मिळून त्याच्याबद्दल चर्चा करतो आणि एकमेकांचे पर्स्पेक्टिव्ह जाणून घेतो ज्याच्यानी आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पण एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी जास्त आपण ॲड करू शकतो. खूप प्रॅक्टिकल फिलॉसॉफी असल्यामुळे इम्प्लिमेंट करायला पण सोपं जातं.
0: बरोबर. आणि तुझ्या या अभ्यासामधून तुला असे कोणते विचार किंवा कोणते स्किल्स तू शिकलीस जे तू स्वतःच्या आयुष्यामध्ये रोज वापरतेस?
1: जसं मी म्हटलं की जीवन ही कला आहे किंवा प्रत्येक क्षणाचं बारसं करणं. आता हे मला स्पेसिफिकली गाण्यामध्ये पण मदत करतं. प्रत्येक क्षणाचं बारसं म्हणजे आपण सगळे जे आपले क्षण आहेत ते सगळे एन्जॉय करायला पाहिजेत आणि सगळे सगळ्यात आनंदी होऊन जगायला पाहिजेत. जे तुम्ही स्टेजवरती गात असताना तुम्ही ते ती प्रोसेस एन्जॉय करायला पाहिजे. जे मला बरेच वेळा माझे गुरु पण सांगते की तू एन्जॉय कर गाणं म्हणताना, आणि इवन कविता लिहिताना जी टनल आहे त्याच्यामध्ये मेन मॉरल तुम्ही म्हणू शकता की मोर दॅन डेस्टिनेशन तुम्ही जर्नी बघायला पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि हेच पूर्णवाद पण सांगतो.
0: किती छान. इतक्या सगळ्या गोष्टी करताना आता तू कविता लिहितेस, गाणं म्हणतेस, पूर्णवादचा अभ्यास करतेस, लिहितेस सुद्धा, या सगळ्याच्या पलीकडे आहे तुझी शाळा, अभ्यास, मित्रमैत्रिणी आणि बाकीच्या आवडी. ह्या सगळ्यांचं बॅलन्स कसं नेमकं तू मॅनेज करतेस?
1: हा बॅलन्स मी अजून मिळवायचा प्रयत्न करते. थोडं थोडं मॅनेज होतं, काही काही थोडंसं अवघड जातं. पण माझ्या रूममध्ये एक व्हाईटबोर्ड आहे, त्याच्यावरती कॅलेंडर आहे, त्याच्यावरती मी सगळं लिहून काढते आणि त्याचा खूप उपयोग होतो आणि खूप मदत होते. आणि त्यामुळे माझं पूर्ण आयुष्य जरी ऑर्गनाईज नाही होत तरी अर्धा तरी होतं.
0: किती छान. तू तुझ्या रुटीनमध्ये किंवा तुझ्या कॅलेंडरमध्ये कविता लिहिण्यासाठी, गाणं म्हणण्यासाठी काही टाईम ब्लॉकआउट करून ठेवतेस का आलं स्पॉन्टेनियसली तर लिहितेस?
1: मला वाटतं लिहिताना स्पॉन्टेनियस मला जास्त जमतं. मला असं ठरवून लिहायला थोडंसं अवघड जातं, त्यामुळे मी युजली असं स्पॉन्टेनियसच होतं.
0: बरं. आता बऱ्याचशा वेळेला आपण हा शब्द वापरतो, प्रोक्रास्टिनेशन किंवा लॉस ऑफ मोटिवेशन. ह्या दोन गोष्टी खूप आजकालच्या जगामध्ये दिसतात, तर त्यांना मात करण्यासाठी तू काय करतेस?
1: मला वाटतं की खूप रिलेटेबल आहे प्रोक्रास्टिनेशन. जर का काही अभ्यासासाठी जर का मला थोडासा मोटिवेशन लूज झाला तर मी अभ्यास करता करता गाणं ऐकते कुठलंही, त्याच्याने मला थोडंसं जास्त मोटिवेशन मिळतं. आणि इवन मी कविता लिहिताना जर का मला आपण जो रायटर्स ब्लॉक म्हणतो, जे काही असं लिहायला सुचत नाही, जर का मला एक एक दोन लाईनी सुचल्या आहेत पण पुढचं काही आठवत नाही आहे, तर मी थोडंसं कुठलं तरी म्युझिक ऐकलं तर मला माझे विचार थोडेसे क्लिअर होतात आणि मला ते शब्दांमध्ये नीट मांडण्यासाठी मदत होते.
0: म्हणजे असं दिसते की तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक स्टेपमध्ये गाणं विणलेलं आहे. अगदी अगदी छान. आता आपण एका छोट्या ब्रेक नंतर परत भेटूयात.

0: देवश्री, तू कविता लिहितेस, तू गाणं म्हणतेस, तू पुस्तकंही वाचतेस, पण मी असं ऐकलं की तू नाटकं पण खूप करतेस. आता मला तुझा प्रश्न असा विचारायचा होता तुला की तू फक्त नाटकं करतेस का तू नाटकांमध्ये भागसुद्धा घेतेस?
1: घरातल्यांना वाटतं की मी नाटकच करते पण खरं तर मी नाटकांमध्ये भाग पण घेते, कम्युनिटीमध्ये पण आणि शाळेमध्ये पण.
0: आता अशी कुठली नाटकं ज्याच्याबद्दल तू आम्हाला सांगू शकतेस?
1: मी अगदी सुरुवातीला आमच्या कुटुंबामध्येच केलं होतं, change.com ह्या नावाचं, जे माझी आई पद्मजा विल्दीकर यांनी डिरेक्ट केलं होतं. आणि त्याच्यानंतर असाही एक डाव ह्याच्यामध्ये एक छोटी भूमिका निभावली होती, रंगसाधनाच्या प्रोडक्शनखाली, जे नेपोलियन अल्मेडा काकांनी डिरेक्ट केलं होतं. त्याच्यामध्ये मला एका छोट्या मुलाचं काम करायचं होतं, त्यामुळे मी अगदी
0: म्हणजे विग बिग घालून सगळं केलंस तू?
1: हो. त्याच्यानंतर एक नापकाकांसोबतच एक छोटीशी नाटिका केली होती फोन कॉल म्हणून. ह्याबरोबरच मी वेजमाइट अँड समोसाज ह्या नावाचं एक इंग्लिश नाटक होतं, जे हाथी इन द रूम आणि प्रेक्षा आर्ट्सच्या बॅनरखाली होतं, त्याच्यामध्ये पण मी भाग घेतला होता आणि ते डिरेक्ट केलं होतं सरल सुमैया जींनी.
0: बर, आता ही सगळी मराठी नाटकं झाली, पण शाळेमध्ये ज्याला शाळेमधलं जे नाटक होतं ज्याला ड्रामा म्हणतात, त्याच्यामध्ये वेगळं काय असतं?
1: आमच्या शाळेमध्ये कॅपा प्रोग्राम म्हणजे क्रिएटिव्ह अँड परफॉर्मिंग आर्ट्सचा एक प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या कलेसाठी तुम्ही ऑडिशन देऊन तुम्ही शाळेमध्ये एंट्रन्स मिळवू शकता आणि मग तुम्ही एका ॲडव्हान्स्ड क्लासमध्ये जाता त्या स्पेसिफिक कलेसाठी. तर माझ्यासाठी तसा ड्रामा होता आणि त्याच्यामध्ये आम्ही जास्त ॲडव्हान्स्ड आणि अवघड पीसेस करतो आणि आमच्या स्किल्सला डेव्हलप करतो जास्त हायर स्टँडर्डला. आणि मग आम्ही जे 6 महिन्यांमध्ये शिकलो आहे ते आम्ही वर्षाच्या मध्ये आणि शेवटी असे 2 छोटे परफॉर्मन्सेस करतो. त्याचबरोबर मी आत्ता ह्या वर्षी ड्रामा कंपनी नावाचा एक एक्स्ट्रा करिक्युलर मी जॉईन केला आहे, जे आम्ही आम्ही पूर्ण वर्ष एका मोठ्या नाटकावरती काम करतो आणि ते आम्ही ह्या वर्षी आम्ही नोव्हेंबरमध्ये सादर करतोय.
0: तर तू मराठी नाटकांमध्ये पण भाग घेतलायस आणि इंग्लिश ड्रामा प्रोडक्शन्समध्ये पण तू काम केलेलं आहेस, तुला या दोन्हीमध्ये सगळ्यात मोठे फरक काय जाणवतात?
1: मला वाटतं की मला इंग्लिश नाटक पहिल्यांदा करताना जो सगळ्यात मोठा धक्का बसला होता तो शूजबद्दल.
0: म्हणजे?
1: कारण मी पहिले मराठी कम्युनिटी नाटकांमध्ये भाग घेतला होता, त्यामुळे मला नेहमी सवय होती की चपला आणि बूट काढून मगच मंचावरती जायचं. पण आता आम्हाला शाळेमध्ये आमच्या सुरक्षेसाठी शूज घालूनच मंचावरती जायची परमिशन असते, तर तो जरा मला पचायला थोडंसं अवघड गेलं.
0: ओव्हरऑल अनुभवाबद्दल
1: जास्त ओव्हरऑल अनुभव जर का बघितला तर मला वाटतं की मराठी कम्युनिटी नाटकांमध्ये जास्त एक होमली वातावरण असतं आणि पूर्ण क्रू अशी एक कुटुंबासारखं वागते, ते मला खूप छान वाटतं.
0: अच्छा, तर तू म्हणाली होतीस की तू त्या शाळेतला ड्रामा करून किंवा तुझं मराठी कम्युनिटीचे नाटकं करून तू थोडेफार स्किल्स शिकलीस, तर ते स्किल्स नक्की काय आहेत आणि ते तुला तुझ्या आयुष्यामध्ये कसे वापरतेस तू?
1: नाटकामध्ये जे आपण स्किल्स शिकतो ते जरी आपण चेहऱ्यावरचे हावभाव किंवा बॉडी लँग्वेज हे आपण शिकतोच, पण त्याचबरोबर आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये वापरण्यासारखे पण आपण खूप गोष्टी शिकतो, जसं की अडॅप्टेबिलिटी. आपल्याला दरवेळेस वेगवेगळ्या नाटकांमध्ये वेगवेगळे डिरेक्टर्स किंवा कलाकारांसोबत आपल्याची पद्धत नेहमीच मॅच होते असं नाही ना,
0: अगदी खरं.
1: तर आपण तरीही ॲज अ टीम एकत्र पुढे जातो आणि ते आपण नाटक करतो. तर हे आपण जी अडॅप्टेबिलिटी आहे ती आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये शाळेमध्ये पण वापरू शकतो. समजा एक ग्रुप प्रोजेक्ट आहे तेव्हा वापरू शकतो, नाहीतर पुढे जाऊन आपण काम करताना आपल्या वर्क फील्डमध्ये आपण वेगवेगळे टीम प्रोजेक्ट्स असतातच तेव्हा पण आपण वापरू शकतो. ह्याचबरोबर मला एक खूप महत्त्वाचं स्किल वाटतं, ते म्हणजे एम्पथी, म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो की समोरच्याची भावना किंवा त्यांच्यावरती काय प्रसंग ओढवत असेल ते समजून आपण त्याच्यावरती त्या पद्धतीने त्यांच्याशी बोललं पाहिजे. जेव्हा एक पात्राचं काम करायचं असतं तेव्हा आपल्याला त्यांच्यासारखे हावभाव आणायचे असतात आणि त्यांना जी भावना होत असेल, त्यांना कसं वाटत असेल ह्याचा विचार करून मग आपल्याला त्याच्यावरती काम करायचं असतं. तर त्याच्यातून आपण एम्पथी शिकतो.
0: वा देवश्री, तू आज तुझ्या नाटकाचा प्रवास कम्युनिटीमध्ये सुद्धा आणि शाळेमध्ये सुद्धा एकदम उत्तमपणे आम्हाला सांगितलेला आहेस, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद तुझं. अगदी अगदी छान. आपला कार्यक्रम संपायच्या आधी आपण पटकन एक छोटासा रॅपिड फायर खेळूया, ठीक आहे? मी तुला 5 प्रश्न विचारणार आहे आणि पटकन मनात जे उत्तर येईल ते मला सांगायचं, बरं का? रेडी? तुझा सगळ्यात आवडता मराठी चित्रपट?
1: अशी ही बनवा बनवी.
0: आवडतं मराठी गाणं?
1: अधीरमन झाले.
0: वा. सगळ्यात आवडता मराठी शब्द?
1: दुग्ध शर्करा योग.
0: म्हणजे काय असतं?
1: म्हणजे लिटरल ट्रान्सलेशन झालं तर म्हणजे दूध आहे आणि ते ऑलरेडी खूप छान आहे पण त्याच्यामध्ये साखर घातली तर ते त्याच्यापेक्षा जास्त खूप छान होतं, त्याचा गोडवा वाढतो.
0: वा. हा शब्द ऐकलास कुठे तू?
1: आई बाबांकडून.
0: मराठीतली तुझी फेवरेट म्हण?
1: वड्याचं तेल वांग्यावर.
0: अजून एक थोडस सांगू शकतेस का की ह्याचा अर्थ काय होतो?
1: म्हणजे एकावरती आपण काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्यामुळे आपण दुसऱ्याच गोष्टीवरती ज्याचा दोष नाही आहे त्याच्यावरती जाऊन आपण जर का राग काढला, म्हणजे समजा आई ऑफिसमध्ये थोडीशी चिडली आहे आणि मग घरी येऊन थोडीशी वादावादी होते.
0: आय थिंक प्रत्येक घरामध्ये कधी कधी असं होतं.

0: of choice. Drop it on me.
1: Yeah.

vision, and it was dark. The Lord was our light.

0: 98.5.
1: 2000 FM.
2: 霸凌往往比想象中更难察觉，青少年在任何地方都可能遭遇霸凌，尤其是在网络空间里。了解如何识别与制止霸凌，

0: 98.5
1: 2000 FM.
2: Bile bile sen bir kahkaha, bense latife olamadık yine.